नभरनंग नभ्यादय खंडे प्रचंडे दंडे असाधे न नेहंग न गेहंग सनेहंग सनाथे उदंडे मंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न पाते न सत्र न वित्रे सुभूते भविखे भवाने अचित्रे नारायण नरंकं न रूपं न रेखं न लोभं न चोभं न भूतं अपेखं न सत्रं न वित्रं न नेहं न गेहं सदेवं सदा सर्व सर्वत्र स्नेहं न कामं न क्रोधं न लोभं न मोहं गजोनि अचयाद अद्वयजोहं न जन्मं न मरणं न वर्णं न व्याधं न रोगं न शोकं अभय निर्विखादं अछेदं अभेदं कर्मं कालं खंडं मंडं प्रचंडं पालं न तातं न मातं न जातं न कायं न नेहं न गेहं न परमं न भायं न रूपं न भूपं न कायं न कर्मं न त्रासं न प्रासं न भेदं न सदा सिद्ध बिरदं।